0: Was mit dem Musikprogramm ist, habe ich in Werbsum der Hetti. Damit kann ich am Chandra Pahle Boasi Rad Bihad Michael. Es ist gesagt, ich habe ein Was mit dem Musikprogramm abhatten unter Hei. Ich habe ein Schwani, die Urdu-Service hat. Ich habe keine Ahnung, wenn ich nicht alle meine Khabre nicht schrauben gehe.
1: ये आकाशवाणी है, अब आप तनवीर से आलमी खबरें सुनिए। पहले खबरों की सुर्खियां। वज़ीर-ए-आज़म नरेंद्र मोदी ने इंडोनेशिया के पार्लियामेंट से खिताब किया। उन्होंने कहा कि भारत बहरुल काहिल में आजाद